भस्रिका जलद गति ने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनपडस, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने
हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ति सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा, कर कमल दृतेष्टा वीतीयुमाम्बुजाता, मणिमुकुट विचित्रालङ्कृते पद्ममाला, भवतु भुवन माता सन्ततं श्री श्रियै नः. हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शुक्रवार श्रावण शुद्ध नवमी अर्थात 21 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र। आजचं दिनविशेष जाणून घेऊयात। आज दुसरा श्रावणी शुक्रवार, जरा जीवंतिका पूजनाचा आजचा दिवस आहे। धावडशी जिल्हा सातारा इथल्या श्री ब्रह्मेंद्र स्वामी यांची आज पुण्यतिथी।

यंदा भाद्रपदामध्ये एकाच दिवशी हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी आलेली आहे, त्याविषयी एक महत्वाचा खुलासा जाणून घेऊयात. भाद्रपद शुद्ध तृतीया अर्थात हरितालिका ही 14 सप्टेंबरला येत आहे आणि त्याच दिवशी श्री गणेश चतुर्थी देखील आहे. आपल्या सनातन धर्माच्या तत्वानुसार सूर्योदयाच्या वेळी असलेली तिथी आपण ग्राह्य धरतो. त्यामुळे जरी तृतीया आदल्या दिवशी सुरू झाली असली तरी तृतीयेची समाप्ती ही 7:06 आहे आणि त्या दिवशी सूर्योदय 6:27 आहे. त्यामुळे ही तृतीया सूर्योदय व्यापिनी होते की जी हरितालिकेसाठी आवश्यक असते. तर गणेश चतुर्थीसाठी चतुर्थी तिथी ही माध्यान्ह काल व्यापिनी असावी असा महत्वाचा संकेत आहे. 14 सप्टेंबर या दिवशी सूर्योदयाच्या वेळी तृतीया आणि माध्यान्ह चतुर्थी असे दोन्ही येत असल्याने ही दोन्ही व्रत एकाच दिवशी आलेली आहेत. उषक कालापासून माध्यान्ह समाप्तीपर्यंत पूजनाचा मुख्य काल आहे आणि दोन्हीही व्रतांचे कर्ते भिन्न असल्याने कोणतीही पूजा आधी अथवा नंतर करता येऊ शकते. हरितालिकेचा उपवास हा मात्र चतुर्थी दुसऱ्या दिवशी पूर्ण होत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सोडणं अपेक्षित आहे, अर्थात 15 सप्टेंबरला सोडणं अपेक्षित आहे. कोणतं व्रत कधी करावं याविषयी मनात संभ्रम राहू नये म्हणून हा खुलासा आत्ता या श्रावणातच सर्वांसाठी देत आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 21 ऑगस्ट. सुख स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे, ते जगाकडून मिळत नसतं. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचं कारण असं की सुख बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडून मिळवायचं असतं. आपण आहो तिथपर्यंत जग आहे, अशा अर्थाची म्हण आहे. जगाचं अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असतं. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटण दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला, तर घरातलं बटण दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असं कधी झालं आहे का की अमुक एका ठिकाणचं पाणी कमी खारट आहे? तसं जगात कुठेही गेलं तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणं हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरं वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे, ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचं टाळावं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्ट टाळणं प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणं एवढंच काम असतं, आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपंच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असं नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचं विचाराने टाळावं आणि चांगल्या गोष्टी शक्त्यानुसार करत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचं चिंतन करावं. असं केल्यानेच सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. आपण स्वतः जगासारखं वागत नाही किंवा भगवंतासारखंही वागत नाही, मग जगाने आपल्यासारखं वागावं असं आपण का म्हणावं? गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे. भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही, म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावं आणि मग समाधानात राहावं. भगवंताचं सदा सर्व काळ स्मरण ठेवावं आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की मग त्याच्या मागोमाग समाधान येतच येतं. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे अनिल मोहिले यांचं आणि स्वर अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत नारायण यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध

श्रोतेहो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। खरं सांगायचं तर पाच वैष्णव ब्राह्मणांचं गर्वहरण झालं होतं। प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचीच परीक्षा पाहायला ते आले होते आणि त्यांची फटफजिती झाली होती। आंधळ्या मुलाला स्वामींनी केवळ दृष्टी दिली नाही तर त्याला क्षणार्धात ज्ञानी पंडित केलं आणि त्या वैष्णव ब्राह्मणांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं। पाचही वैष्णव ब्राह्मण स्वामींपुढे लोळण घेत म्हणू लागले, स्वामी आमच्या अपराधाला क्षमा नाही, परंतु आपण दयासागर आहात। स्वामींनी त्या पाच वैष्णव ब्राह्मणातल्या एका ब्राह्मणाकडे भेदक दृष्टीने पाहिलं तेव्हा तो लटालटा कापू लागला। स्वामी त्याच्यावर गरजले, म्हणाले, आम्ही जात पात मानत नाही, कोणाच्याही घरचं अन्न खातो। माझी परीक्षा पाहायला तुम्ही पाचही जण इथे आलात। तुझी आई इमाम बक्ष नावाच्या मुसलमानाबरोबर शरीर संबंध ठेवून होती। तुझा जन्म इमाम बक्षापासून झालेला आहे हे तुला ठाऊक आहे का? त्या तुझ्या आईच्या हातचं भ्रष्ट अन्न खाऊन तू मोठा झालास आणि माझ्या अन्नग्रहणाची चौकशी करायला अक्कलकोटात आलास। स्वामींच्या तोंडचं सत्य कथन ऐकून तो शर्मेने काळा ठिक्कर पडला। हा वैष्णव ब्राह्मण नाही तर ब्राह्मण आईच्या पोटी जन्माला आलेला मुसलमान आहे हे कळल्यावर इतर चार ब्राह्मण तर चकितच झाले। आपली इब्रत गेली हे त्या इमाम बक्षाच्या मुलाला कळलं। त्याला वाटू लागलं की ही धरणी या क्षणी दुभंगावी आणि आपण धरणीत गडप व्हावं। त्याने स्वामींच्या पायावर पुन्हा पुन्हा लोळण घेतली, म्हणाला, स्वामी ह्या पतिताला क्षमा करा, प्रायश्चित्त द्या, तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, मला माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवा। ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून दयावंत स्वामी त्याला म्हणाले, गंगा स्नान करा, पाप धुवून टाका आणि भागवत धर्माचं मनपूर्वक आचरण करा। स्वामींचं बोलणं ऐकून पाचही ब्राह्मण खाली वाकले। स्वामींनी त्यांना क्षमा केली आणि ते पाच जण आल्या पावली कर्नाटकात निघून गेले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूया स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताचं नाम ही एक अद्भुत शक्ती आहे। ती आपल्या हृदयात वास्तव्य करते। होतं काय?

तर खूप लोकांना आपल्यापाशी ही अद्भुत शक्ती आहे हे ठाऊकच नाही, त्यामुळे ते नामस्मरण करीत नाहीत आणि ही अद्भुत शक्ती गमावून बसतात। वास्तविक नामाला अजिबात कष्ट नाहीत, काम करीत असताना सुद्धा नाम घेता येतं। काळ आणि वेळ याचं नामाला बंधन नाही, परंतु ही जाणच खूपशा लोकांना नसते। प्रपंचात स्मरण होऊन भ्रामक आयुष्य जगत राहण्यात सर्वजण वेळ घालवतात, परंतु हृदयातल्या नामाला चुकून सुद्धा आठवत नाहीत की हाक मारत नाहीत। मला सांगा, त्यांना शाश्वत सुख कसं मिळणार?

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 9 भस्म महिमा। सूत म्हणाले, सज्जन हो, वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगाला भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच वनसंचार करीत असे। एके दिवशी भुकेने कासावीस झालेल्या एका ब्रह्म राक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडलं असता मुनीच्या अंगावरचं थोडंसं भस्म त्याच्याही अंगाला लागलं। त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देही झाला। त्याला आपल्या पूर्वीच्या जन्मांचं ज्ञान झालं। मुनीचरणांना वंदन करून तो म्हणाला, गुरुदेव, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि आता तुमच्या समोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपदास प्राप्त होईन। मग त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवाला त्याच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल, त्याला कोणत्या नरक यातना भोगाव्या लागल्या, कोणकोणत्या जीवकोटीत जन्म घ्यावा लागला ते सविस्तर सांगितले। त्यानंतर वामदेवाने त्याला एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगितले। शिवप्रणित भस्म महात्म्यही सांगितलं। भस्म प्रभावाने निष्पाप झालेल्या त्या ब्रह्मराक्षसाला कैलासात स्थान मिळालं। पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, पांचाळ नरेश सिंहकेत एकदा शिकारीला गेला असता काही भिल्लही त्याच्या समवेत होते। त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालयात खाली पडलेलं एक शिवलिंग दिसलं। त्याने ते राजाला दाखवताच तो भिल्लाला म्हणाला, हे घरी नेऊन तू चिताभस्माने त्याची नित्य पूजा कर, चिताभस्माशिवाय नैवेद्य दाखवू नको। त्याप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले आणि तो त्याची रोज पूजा करू लागला। एके दिवशी खूप हिंडूनही त्याला ताजे चिताभस्म मिळाले नाही म्हणून तो चिंताग्रस्त झाला। तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतलं। त्या भस्माने त्याने शिवपूजन केलं आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली तर काय आश्चर्य, दिव्यरूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली। पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला मोठं आश्चर्य वाटलं। शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शिवलोकी गेला। हे वृत्त कळताच सिंहकेतही शिवभक्ती करू लागला आणि अंती शिवपदास पोहोचला। ओम नमः शिवाय।

तैसे शिवचरणी जडले मना, तरी संकट विघ्न कैसे तया, धन्यते शिवध्यानी रत, येची विषयी कथा अद्भुत, नैमिषारण्ये सांगत, सूत शौनकादिका प्रति, वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी, एकाकी निर्माय शांत दांत जनी, त्रिविध भेद रहित जो, दिशा जयाचे अंबर, भस्मचर्चित दि

म असुर भाव पालटला आपुल्या अंगी झगटोन उद्धरला पिशिताशन हे त्यासी नाहीच भान समाधिस्थ सर्वदा नेणे सुख दुःख

शिवपदा मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परिपंचवीस जन्मापासून पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय यौवनमदे।

भस्मचर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुणपास भस्म।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 9वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी: पूर्वजन्मातील धागे दोरे जुळून ऋणानुबंध फिटतील, पूर्व पापनाश होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. कविवर्य कुसुमाग्रजांची गीतरचना ऐकूयात. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 39वा श्लोक आपण पाहणार आहोत. जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. शेवटचा चरण लक्षात ठेवायचा, राघवाच्या ठिकाणी वस्ती करायची. आता हा राघव आहे कसा, तो काय करतो, कशासाठी त्याला धरायचं, वस्ती तिथं आपण कशासाठी करायची. मनुष्य काहीतरी मिळतं आहे असं असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला तयार होत नाही. काहीही करायला सांगितलं तरी तो म्हणाले कशासाठी करायचं आहे, त्याच्यातून प्राप्तव्य काय आहे, असं काही असेल तर. इथं त्यांनी म्हटलं आहे जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे. जया म्हणजे ज्याचं वर्णन. राम हा शब्द अनेक ठिकाणी आला असला तरी त्या ठिकाणी राम म्हणजे भगवंत असा अर्थ घ्यायचा. त्यामुळे म्हणजे जया या भगवंताला वर्णिती वर्णन करतात. कोण करतात? वेद शास्त्रे पुराणे. कारण असं म्हणतात की वेदशास्त्र पुराणं बरीचशी झाली, ते अलीकडे झाली, त्याच्यानंतर रामाचा जन्म आहे. त्यामुळे अनादिकालापासून जे आलेलं आहे त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते भगवंताचं वर्णन आहे. म्हणून वेदांनी जे वर्णन केलं, सगळ्या शास्त्रांनी जे वर्णन केलं, केलं म्हणजे करण्याचा प्रयत्न केला, पण पूर्ण वर्णन करताच येत नाही, तो वर्णनात येत नाही. ज्या ठिकाणी शब्द पोचत नाही असं ते स्वरूप आहे. आणि वर्णन करणार ते आपण शब्दाच्या अंगाने वर्णन करणार. शब्द मायेत आले आणि तो मायेच्या पलीकडे आहे, त्यामुळे ह्या शब्दात त्याचं वर्णन येत नाही. तरी देखील त्यांनी प्रयत्न केला आहे, वेदाने केला, शास्त्राने केला, पुराणाने केला. कथा सांगतात कथाकार, कीर्तनकार अनेक कथा सांगतात, भगवंताचं वर्णन करतात, नाना प्रकाराने करतात. तर ज्याचं वर्णन वेद शास्त्र आणि पुराणं करतात. आणखी काय होतं? जयाचे नि योगे समाधान बाणे. शब्द महत्त्वाचे सगळे. समाधान मिळतं म्हणत नाहीत ते, समाधान बाणतं. मिळणं ही पहिली अवस्था झाली, त्याच्यापुढे ते मुरता मुरता मुरता समाधान बाणलं गेलं की अखंड समाधान लाभतं. मग हे समाधान लाभण्यासाठी काय करायला पाहिजे? जयाचे नि योगे. ज्याच्याशी जीवाचा योग साधला असता, एकरूपता साधली असता, त्या जीवाला समाधान बाणतं. एका क्षणात बाणत नाही ते, करता करता करता हळूहळू हळूहळू मुरत जातं. म्हणून योग ह्याचा अर्थ युज ह्या धातूपासून आहे, दोन एकत्र येणं. ज्यावेळेला जीव हा शिवरूप होतो, रामरूप होतो, त्या आत्मारामाशी एकरूप होतो, तेव्हा हे समाधान बांधतं. जसं सुखाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे किंबहुना सोये जीव आत्मयाचीला आहे तव जे होये तया नाव सुख. तुम्हाला सुख पाहिजे ना, मग जीव आत्मरूप झाला पाहिजे तरच त्याला सुख मिळेल. मग इथंसुद्धा समाधान मिळायचं असेल तर जयाचे नि योगे. आपला योग असतो संसाराशी आणि देहाशी, अखंड बोलणं देहाचं संसाराचं. मला काय वाटतं, माझं म्हणणं काय आहे, अमक्याचं काय झालं, तमक्याचं काय झालं, म्हणून मागे श्लोक येऊन गेला की उगीच बडबड अवांतर करत बसू नको, राघवाबद्दल बोल. न बोले कदा राघवे वीण काही, राघवाशिवाय काही बोलू नको, चिंतन करू नको. किंबहुना व्यवहारातलं बोलत असतानासुद्धा चिंतन भगवंताचं असावं, व्यवहारात बोलावं काय जे असेल ते काय एवढं मोठा विचार करून बोलायला लागतं असं नाही, किरकोळ गोष्टी असतात. पण आज चिंतन भगवंताचं पाहिजे, अधिष्ठानाकडे लक्ष पाहिजे, आणि मग प्रकृतीच्या अंगाने ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या योग्य वेळेला योग्य पद्धतीनं करायच्या. जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागे हे सर्व चांचल्य दिजे. कुणाला सांगितलं त्याने? मनाला. तया लागी त्या भगवंताला, त्या रामाला. काय कर, हे जे चांचल्य आहे ना, चांचल्य हा मनाचा स्वभाव आहे, त्याला शांत राहताच येत नाही. स्वभाव पालटणं ही गोष्ट फार अवघड आहे, पण प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही. आपणही म्हणतो मला बदलायचं ठरवलेलं आहे मी, पण होत नाही, होत नाही कसं, व्हायलाच पाहिजे. म्हणून मनाला असं म्हटलं आहे, तुला जर शांत पाहिजे, समाधान पाहिजे असेल, तर ज्या योगे समाधानाला तू दुरावला जातोयस, ते जे चांचल्य आहे हे तू त्यालाच अर्पण करून टाक ना. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली असं म्हणतात. प्रत्येकाच्या मनामध्ये विकार असतात, तर ते विकारच मुळी विठ्ठलाला अर्पण करून टाका, आणि ते मन देखील अर्पण करा. भगवंतानी म्हटलंय ना, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसी मय्येव आत ऊर्ध्वम न संशया. माझी तुझं मन, तुझी बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव. आपलं मन किती फिरत आहे, चंद्रापर्यंत जात आहे, मंगळापर्यंत जात आहे, अमेरिकेत जात आहे, कुठं जात आहे, क्षणात. वाऱ्यापेक्षा त्याची गती कशी आहे, क्षणात इथं यावं तर क्षणात अमेरिकेत आहोत, इतकं जलद गतीनं मन जात आहे. आणि त्यामुळे मनाचा स्वभाव असा आहे, स्थिर गोष्टीवर मन कधी राहत नाही, त्याला सारखं चंचल पाहिजे असतं. जसं ते दिवे लावतात ना, रोषणाई करतात तेव्हा, तेव्हा ते दिवे असे चमकते चमकते फिरते फिरते ठेवतात, तिकडे लक्ष लगेच लागतं. हा माणसाचा स्वभाव आहे, तो जर घालवायचा असेल तर हे चांचल्य तू अर्पण करून टाक, स्वतःकडे ठेवू नको. आता अर्पणसुद्धा करायचं ते एकाने दुसऱ्याला अर्पण करून काय उपयोग, तोही चंचलच आहे. मग ज्याच्याजवळ चांचल्य नाही, ज्याच्याजवळ स्थिरता आहे, अखंड स्थैर्य आहे, असा जो भगवंत आहे ना, त्याला तू चांचल्य देऊन टाक. आणि देऊन टाकायचं आहे, पुन्हा आणायचं नाही आहे. एकदा दिलं की दिलं, तात्पुरतं दिलं होतं वगैरे असं नाही. आणि ह्याची सवय आपल्याला ध्यानामध्ये करायची असते. ध्यानामध्ये ते बहिर्मुख फिरणारं मन अंतर्मुख करून त्या विशिष्ट ठिकाणी ठेवायला सांगितलेलं आहे. ते सद्गुरू आपल्याला सांगतात, कपाळावर आज्ञाचक्राच्या ठिकाणी ते मन आत ठेव. ठेवता ठेवता ठेवता हळूहळू त्या मनाला त्याची गोडी लागेल, आणि ते तिथं स्थिर होईल. आणि मग बाहेर जरी मनाचं काम चाललेलं असलं तरी देखील त्याचं इथलं जे स्थैर्य आहे ते सुटणार नाही. त्यामुळे ते तू कर. म्हणून ते काय म्हणतात, तया लागे हे सर्व चांचल्य दिजे, आणि मना सज्जना राघवा राघवी वस्ती कीजे. म्हणजे तो वस्ती हा शब्द फार महत्त्वाचा आहे. वस्तीच करायची आहे तिथे, क्षेत्र संन्यासी होऊन राहायचं आहे त्या ठिकाणी. गेला आणि आला असं नाही आहे, अखंड त्या ठिकाणी. कुठे आहे बा मन? भगवंताच्या चरणावर. एकतर बहिर्मुख सगुणाची उपासना चाललेली आहे, आणि नाही तर निर्गुण जो आत्माराम आहे त्याच्या ठिकाणी चित्त बसलेलं आहे. असं जर त्या मनाला सवय लागली तर आपल्याला ज्या समाधानाची अपेक्षा आहे, जे पैशाने मिळणार नाही, ऐश्वर्याने मिळणार नाही, सत्तेनं मिळणार नाही, ते ह्याच्यामध्ये मिळू शकेल. म्हणून भगवंताच्या ठिकाणी चांचल्य दे आणि तू समाधानी हो, असं समर्थ सांगतात. जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागे हे सर्व चांचल्य दिजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. शब्द आहेत चलो मन वृंदावन की ओर.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि मीना जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा।

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: अगं बया बया बया
3: काय झालं बया?
1: आता बया बया बया.

0: फाटकच लुगडं तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवायला

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शुक्रवार श्रावण शुद्ध नवमी अर्थात 21 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र। आजचं दिनविशेष जाणून घेऊयात। आज दुसरा श्रावणी शुक्रवार। जरा जीवंतिका पूजनाचा आजचा दिवस आहे। धावडशी जिल्हा सातारा इथल्या श्री ब्रह्मेंद्र स्वामी यांची आज पुण्यतिथी।

यंदा भाद्रपदामध्ये एकाच दिवशी हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी आलेली आहे, त्याविषयी एक महत्त्वाचा खुलासा जाणून घेऊयात. भाद्रपद शुद्ध तृतीया अर्थात हरितालिका ही 14 सप्टेंबरला येत आहे आणि त्याच दिवशी श्री गणेश चतुर्थी देखील आहे. आपल्या सनातन धर्माच्या तत्वानुसार सूर्योदयाच्या वेळी असलेली तिथी आपण ग्राह्य धरतो, त्यामुळे जरी तृतीया आदल्या दिवशी सुरू झाली असली तरी तृतीयेची समाप्ती ही 7:06 आहे आणि त्या दिवशी सूर्योदय 6:27 आहे. त्यामुळे ही तृतीया सूर्योदय व्यापिनी होते की जी हरितालिकेसाठी आवश्यक असते. तर गणेश चतुर्थीसाठी चतुर्थी तिथी ही माध्यान्ह काल व्यापिनी असावी असा महत्त्वाचा संकेत आहे. सोमवार 14 सप्टेंबर या दिवशी सूर्योदयाच्या वेळी तृतीया आणि माध्यान्ही चतुर्थी असे दोन्ही येत असल्याने ही दोन्ही व्रत एकाच दिवशी आलेली आहेत. उषक कालापासून माध्यान्ह समाप्तीपर्यंत पूजनाचा मुख्य काल आहे आणि दोन्हीही व्रतांचे कर्ते भिन्न असल्याने कोणतीही पूजा आधी अथवा नंतर करता येऊ शकते. हरितालिकेचा उपवास हा मात्र चतुर्थी दुसऱ्या दिवशी पूर्ण होत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सोडणं अपेक्षित आहे, अर्थात 15 सप्टेंबरला सोडणं अपेक्षित आहे. कोणतं व्रत कधी करावं याविषयी मनात संभ्रम राहू नये म्हणून हा खुलासा आत्ता या श्रावणातच सर्वांसाठी देत आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. पुण्य जरी उत्कट असेल आणि पाप जरी उत्कट असेल, तर त्याचं दोन्हीचं फळ या मृत्यूलोकीच भोगायला मिळणार आहे. मनुष्य स्वतःच्या सुखाकरता सुद्धा कर्म करतो आणि दुसऱ्याला दुःख व्हावं म्हणून सुद्धा कर्म करतो, दुसऱ्याच्या नाशाकरता सुद्धा कर्म करतो. पण शास्त्र असं सांगतं, आत्मना प्रतिकूलानि परेशान्न समाचरेत. जे आपल्याला प्रतिकूल आहे, आपल्याला अनुकूल नाहीये, आपल्याला सुख देणारा नाहीये, ते दुसऱ्याकरता सुद्धा करायचं नाही. म्हणून कलियुगामध्ये मनुष्य स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाकडे बघून दुःखी. जेव्हा या अश्वत्थामाने पांडवांचा नाश करण्याकरता ठरवलं, आणि ते कशाकरिता, दुर्योधनाला चांगलं वाटावं, दुर्योधन आपल्यावरती प्रसन्न व्हावा म्हणून या अश्वत्थामाने जर काय केलं असेल, तर संपूर्ण पांडव निष्पांडवी पृथ्वी करील अशा प्रकारचा पण केला या अश्वत्थामाने. आणि अश्वत्थामा संध्याकाळच्या वेळेला जर कुठे गेला असेल, तर पांडवांच्या शिबिरामध्ये गेला, ज्या ठिकाणी द्रौपदीची 5 मुलं ही झोपलेली होती. आणि झोपेमध्ये जर काय केलं असेल, तर या अश्वत्थामेनी बालहत्या केलेली, या 5 पांडवांच्या मुलाला मारून टाकलेले. जेव्हा हे द्रौपदीला कळलं, आणि द्रौपदी मोठपोट्याने विलाप करायला लागलेली, कारण पुत्रवियोगाचं दुःख ही माता जाणते. पुत्रवियोगाचं काय दुःख आहे ही फक्त आईच समजू शकते. मोठ्याने धाय मोकलं रडायला लागली ही द्रौपदी. आणि जेव्हा हे पांडव आलेले त्या ठिकाणी, पांडवांनी पाहिल्यानंतर युधिष्ठिर महाराज शांत बसलेले, भीमदादा अत्यंत क्रोधायमान झालेले, अर्जुन अत्यंत क्रोधायमान झालेला आहे. तेव्हा अर्जुन द्रौपदीला म्हणतोय, जोपर्यंत अश्वत्थामाचा वध करणार नाही तोपर्यंत मी हस्तिनापुरात प्रवेश करणार नाही. तेव्हा भीम आणि अर्जुन जर कुठे गेले असतील, तर अश्वत्थामाच्या शोधार्थ गेलेले. आणि अश्वत्थामा नर्मदेच्या तीरावरती भ्रमण करत होता, तेव्हा या अश्वत्थामाला पकडलेले आणि अश्वत्थामाला घेऊन द्रौपदीच्या समोर आणलेले. द्रौपदीच्या समोर आणल्यानंतर या अर्जुनाने जे काय केलं असेल, तर स्वतःजवळचं खड्ग काढलेले आणि अश्वत्थामाचा वध करणार, तेव्हा द्रौपदीने या अर्जुनाचा हात धरलेला आहे आणि सांगितलं, आत्मना प्रतिकूलानि परेशान्न समाचरेत. जे आपल्याला प्रतिकूल आहे ते दुसऱ्याकरता करायचं नाही बाबा. कारण पुत्रवियोगाचं दुःख काय आहे ते मी आज जाणते. तेव्हा या अश्वत्थामाला मारू नकोस, कारण त्याची आई आता वृद्ध आहे आणि त्याच्या आईला एकटाच मुलगा आहे हा द्रोणाचार्य, तेव्हाच गेलेले. तेव्हा मी पुत्रवियोगाचं दुःख भोगते पण माता कृपेला पुत्रवियोगाचं दुःख होऊ नये म्हणून तू काय याला मारू नकोस म्हणून सांगितलं. आत्मना प्रतिकूल आणि जे स्वतःला प्रतिकूल आहे ते दुसऱ्यांच्या करता करायचं नाही. तेव्हा अर्जुनाने या अश्वत्थामाला सोडून दिलेलं आहे, त्या अश्वत्थामाला अर्धमुंडन केलेलं आहे, त्याच्या कपाळाचा मणी काढून घेतलेला आहे आणि त्याचा त्याला गावाच्या बाहेर हस्तिनापुराच्या बाहेर हाकलून दिलेले. ब्राह्मणाचा अपमान म्हणजे ब्राह्मणाचा वध आहे, म्हणून कधीही ब्राह्मणाचा अपमान हातून होऊ द्यायचा नाही. होता होईल तेवढं दोन हात आणि एक मस्तक ब्राह्मणांच्या समोर जोडायचं असेल तर दक्षिणा द्यायची, नाही तर ब्राह्मणाचा अपमान कधी करायचा नाही. ब्राह्मणाचा अपमान त्याची हत्या केल्याप्रमाणे या अश्वत्थामाचं अपमान केलेलं आहे आणि अश्वत्थामाला हस्तिनापुराच्या बाहेर हाकलून दिलेले. तेव्हा कर्म सुद्धा करायचे कशाकरता करायचे, किंवा दुसऱ्याच्या नाशाकरता कर्म करायचं नाही. कर्म हे परमेश्वरार्पण असलं पाहिजे. उद्धवानी अनेक प्रकारचा उपदेश जो भगवंताच्याकडून श्रवण केलेला होता तो मैत्री ऋषींच्या जवळ मांडलेला आहे. इकडे भगवंताने विचार केला संपूर्ण यादव ही आता नष्ट झालेली आहेत. यादव अत्यंत उन्मत्त होते आणि या उन्मत्तेमुळे या यादवांच्या हातून जो अपमान घडलेला होता त्याचं कर्म त्यांच्या कर्माचं प्रायश्चित त्यांना मिळालेलं आहे. संपूर्ण यादव कुळ नष्ट झालेले. यादव किती उन्मत्त होते हे आपल्याला कलियुगात सुद्धा पाहायला मिळतं. या यादवांच्या वंशामध्ये मला वाटतंय काही जिवंत होते म्हणून अजून मंत्रिमंडळ सुद्धा काम करायला लागली होती. तेव्हा भगवंतांनी विचार केला की आता आपला अवतार कार्य संपवायला पाहिजे. बघा प्रारब्ध भगवंताला सुद्धा चुकलेलं नाही. ज्याचा पुत्र जगन्निवास असता तयाचे पदी शृंखला, ज्याचा पुत्र जगन्निवास असता का प्राण शोके दिला, ज्याचा मित्र जगन्निवास असता तो का विराटा घरी, तस्मात प्राक्तन ये समर्थ बलवान लल्लाट रेषा खरी. प्रभु रामचंद्र या त्रैलोक्याचे स्वामी, पण रामचंद्राच्या पित्यांना अंतकाळी पुत्रवियोगाच्या दुःखामुळे प्राण सोडावा लागला. ज्याचा पुत्र जगन्निवास आहे, ज्याचा पुत्र जगन्नियंत आहे, अशा वसुदेवाच्या पायामध्ये बिड्या पडलेल्या आहेत. ज्याचा मित्र हा जगन्नियंत आहे, ज्याचा मित्र स्वतः भगवान कृष्ण आहेत, त्या अर्जुनाला सुद्धा विराटाच्या घरी काम करावं लागलं. तेव्हा प्राक्तन हे अत्यंत बलवत्तर असावं. कपाळावरचे जे लिहिलेलं आहे आपल्या भाग्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते भोगावंच लागणार आहे. अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम. तेव्हा भगवंतांनी अंतकाळी जर काय केलं असेल तर भगवान चतुर्भुज नारायणाचं स्मरण केलेलं आहे. सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरोहे क्षणम सहार वक्ष स्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजम. विष्णूंचं स्मरण केल्याबरोबर विष्णूंचं विमान आलेलं त्या ठिकाणी आणि भगवान त्या विमानामध्ये आरूढ होऊन वैकुंठधामाला गेलेले. भगवंताला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलेले. प्रारब्धाची गती अत्यंत विलक्षण आहे. त्रैलोक्याचे स्वामी पण त्यांचा मृत्यू सुद्धा एका भिल्लाच्या हातून होता. पौलस्त्य कथमन्यदार हरणे दोषन्न विज्ञातवान रामेणापि कथन्न हेम हरिणस्यासंभव लक्षितः अक्षयश्चापि युधिष्ठिरेण सहसा प्राप्तो हरणार्थ कथम तस्मात् प्राक्तनये समर्थ बनवान. काय प्रारब्ध हे अत्यंत विलक्षण आहे हे सांगितले. बा पौलस्त्य कथमन्यदार हरणे, पुलस्त्य ऋषींचा मुलगा हा रावण, या रावणाने संहितेवरती पद केलेली. अत्यंत विद्वान असणारा हा रावण, त्या रावणाला कसं कळलेलं की बा दुसऱ्याची स्त्री आपण हरण करावी का. पौलस्त्य कथमन्यदार हरणे दोषन्न विज्ञातवान. बाबा कुठल्याही पतिवृत्ती स्त्रीचं हरण करू नये, कुठल्याही पतिवृत्ती स्त्रीवरती हात घालू नये हे अत्यंत विद्वान असणाऱ्या रावणाला सुद्धा कसं काय कळलं नाही. एवढे रामराया बुद्धिमान आहेत, रामरायांचा शिष्य एवढा बुद्धिमान, मारुतीराय एवढे बुद्धिमान असतील तर रामराया किती बुद्धिमान असतील. पण त्या रामाला सुद्धा कसं कळलं नाही की सूर्याचं हरिण असू शकतं. सत्यप्रतिज्ञा असणारा युधिष्ठिर संपूर्ण हस्तिनापुराचं राज्य करतोय. त्या युधिष्ठिराला कसं कळलं नाही की आपण विद्युत खेळावं म्हणून जुगार खेळावी हे या युधिष्ठिराला सुद्धा कसं कळलं नाही. तेव्हा प्राक्तन हे कोणी बदलू शकत नाही आणि केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त हे भोगावंच लागतं. भगवंताला सुद्धा ते भोगावं लागलेले आणि भगवंताला नारायणाचं जे विमान आलेले स्वतः भगवान वैकुंठ जामाला गेलेले. तेव्हा या उद्धवानी जाता जाता भगवंताला मागणं मागितलेले, भगवंता काही जर देणार असेल तर माझ्या आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ्या पाहे पांडुरंगा. अविस्मृती कृष्ण पदारविंद यो हो क्षिणोत्य भद्राणी शमंतनोति च सत्वस्य शुद्धिम परमात्म भक्तिम ज्ञानंच वैराग्य विराग युक्तम. भगवंता काही जर द्यायचं असेल तर तुझी अविस्मृती घडू दे बाबा, कायम तुझं स्मरण माझ्या मनामध्ये राहिलं पाहिजे. अहो येता जाता उठत बसता कार्यकरिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रतिपरी सुखाचे अवसरी समर्थांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. लोक काय म्हणतील, काय लोक काय करतील, समाज असा आहे गाढवावर बसून त्यांनी चालू येणार नाही. तेव्हा समाजाकडे बघायचं नाही, आपल्या आपल्या मनामध्ये मुखामध्ये काय नामस्मरण असलं पाहिजे. उद्धव म्हणतोय अविस्मृती कृष्णपदारविंद यो हो, भगवंता माझ्या मनामध्ये कायम तुझं स्मरण असू दे. कारण तुझं स्मरण काय करणार आहे, क्षिणवती अभद्राणी आणि शमंतनोतीच माझं अमंगल नष्ट करून मला शुभ संकेत देणार आहे तुझं नामस्मरण. आणि तुझ्या नामस्मरणामुळे अंतकाळी ज्ञान होणार आहे, ज्या ज्ञानामुळे समस्त कर्मांचा लय होणार आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कृते जन. तेव्हा उद्धवानी भगवंताला मागणं मागितलेले, ते मैत्री ऋषींच्या समोर मागितलेले, उद्धवानी नमस्कार केलेला आहे आणि उद्धव पुढे बद्रिकाश्रमाला निघालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात काय, तरी माझ्या दैवा पार नाही वा अशा संत महात्म्यांची सेवा माझ्या हातून घडावी. या संत महात्म्याच्या सेवेने काय होईल, माझं जीवन उद्धरून जाईल. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तेव्हा संत सज्जनांची संगती आपल्या हातून घडावी आणि भगवंताला जे मागणं उद्धवाने मागितलेले तेच आपण मागणं भगवंताच्या चरणी मागायचे. कारण भगवंता हा तुझ्या कृपेमुळे हा पांचभौतिक देह मिळालेला आहे. माझे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि मन हे कायम तुझ्या चरणाशी तल्लीन राहिलं पाहिजे. माझ्या हातांचा उपयोग जर काय व्हायचे असेल तर तुझ्या पूजेकरता माझ्या हातांचा उपयोग, माझ्या पायांचा उपयोग तुझ्या मंदिराकडे जाण्याकरता व्हावा, माझ्या मनाचा उपयोग तुझ्या नामस्मरणाचं स्मरण करण्याकरता व्हावा आणि माझ्या शरीराचा उपयोग तुझ्या चरणकमलावरती नतमस्तक होण्याकरता व्हावा. तेव्हा तुकाराम महाराज सगळ्यांना म्हणतात बाबा ह्या कलियुगामध्ये आयुष्य फार कमी आहे. स्वल्पन तथा आयुर बहवश्च विघ्न, हा आयुष्य थोडं आणि विघ्न जास्त आहे. म्हणून मनुष्यानी जन्माला आल्यापासून अंतकाळपर्यंत काय करायचं असेल तर परमेश्वराचं नामस्मरण करायचं. कारण अंतकाळी जो वायू येत असतो, जो ताप येतो, तो त्या तापानुसार परमेश्वराचं नामस्मरण मुखातून होईल की नाही काय सांगता येत नाही. तेव्हा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परमेश्वराचं नामस्मरण याच्यासाठी करायचंय, प्रत्येक वेळा मनावरती संस्कार करायचे. बघा पाण्याचा थेंब त्या दगडावर पडून पडून त्या दगडावर सुद्धा छिद्र पडतं. मनावरती कायम संस्कार करायचा, संस्क्रियते मनहा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात आता इथून पुढे जे आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते जाऊ द्या, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा. आजपर्यंत जे झालं ते झालं, पण इथून तरी पुढे बाबा आता आयुष्याचा नाश करू नका. कारण आयुष्य हे कसं आहे, अत्यंत अनमोल आहे, अत्यंत दुर्लभ असणारा हा नरजन्म आहे. या नरजन्मामध्ये परमेश्वराचं नामस्मरण मुखातून निघायचे आणि ज्या परमेश्वराच्या नामस्मरणामुळे सगळ्यांनी मुक्तता वाढवायची. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्मपुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

या मालिकेचा आजचा भाग बोरिवली पूर्व मुंबई इथले श्री जगदीश शिवाजी होमकर यांनी आपले वडील श्री शिवाजीराव दयाराम शेठ होमकर यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त स्मरणार्थ प्रायोजित केला.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 39वा श्लोक आपण पाहणार आहोत. जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. शेवटचा चरण लक्षात ठेवायचा, राघवाच्या ठिकाणी वस्ती करायची. आता हा राघव आहे कसा, तो काय करतो, कशासाठी त्याला धरायचं, वस्ती तिथं आपण कशासाठी करायची. मनुष्य काहीतरी मिळतं आहे असं असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला तयार होत नाही. काहीही करायला सांगितलं तरी तो म्हणाले कशासाठी करायचं आहे, त्याच्यातून प्राप्तव्य काय आहे, असं काही असेल तर. इथं त्यांनी म्हटलं आहे जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे. जया म्हणजे ज्याचं वर्णन. राम हा शब्द अनेक ठिकाणी आला असला तरी त्या ठिकाणी राम म्हणजे भगवंत असा अर्थ घ्यायचा. त्यामुळे म्हणजे जया या भगवंताला वर्णिती वर्णन करतात. कोण करतात? वेद शास्त्रे पुराणे. कारण असं म्हणतात की वेदशास्त्र पुराणं बरीचशी झाली, ती अलीकडे झाली, त्याच्यानंतर रामाचा जन्म आहे. त्यामुळे अनादिकालापासून जे आलेलं आहे त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते भगवंताचं वर्णन आहे. म्हणून वेदांनी जे वर्णन केलं, सगळ्या शास्त्रांनी जे वर्णन केलं, केलं म्हणजे करण्याचा प्रयत्न केला, पण पूर्ण वर्णन करताच येत नाही, तो वर्णनात येत नाही. ज्या ठिकाणी शब्द पोचत नाही असं ते स्वरूप आहे. आणि वर्णन करणार ते आपण शब्दाच्या अंगाने वर्णन करणार. शब्द मायेत आले आणि तो मायेच्या पलीकडे आहे, त्यामुळे ह्या शब्दात त्याचं वर्णन येत नाही. तरी देखील त्यांनी प्रयत्न केला आहे, वेदाने केला, शास्त्राने केला, पुराणाने केला. कथा सांगतात कथाकार, कीर्तनकार अनेक कथा सांगतात, भगवंताचं वर्णन करतात, नाना प्रकाराने करतात. तर ज्याचं वर्णन वेद शास्त्र आणि पुराणं करतात. आणखी काय होतं? जयाचे नि योगे समाधान बाणे. शब्द महत्त्वाचे सगळे. समाधान मिळतं म्हणत नाहीत ते, समाधान बाणतं. मिळणं ही पहिली अवस्था झाली, त्याच्यापुढे ते मुरता मुरता मुरता समाधान बाणलं गेलं की अखंड समाधान लाभतं. मग हे समाधान लाभण्यासाठी काय करायला पाहिजे? जयाचे नि योगे. ज्याच्याशी जीवाचा योग साधला असता, एकरूपता साधली असता, त्या जीवाला समाधान बाणतं. एका क्षणात बाणत नाही ते, करता करता करता हळूहळू हळूहळू मुरत जातं. योग ह्याचा अर्थ युज ह्या धातूपासून आहे, दोन एकत्र येणं. ज्यावेळेला जीव हा शिवरूप होतो, रामरूप होतो, त्या आत्मारामाशी एकरूप होतो, तेव्हा हे समाधान बांधतं. जसं सुखाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, किंबहुना सोये जीव आत्मयाचीला आहे, तव जे होय तया नाव सुख. तुम्हाला सुख पाहिजे ना, मग जीव आत्मरूप झाला पाहिजे, तरच त्याला सुख मिळेल. मग इथंसुद्धा समाधान मिळायचं असेल तर जयाचे नि योगे. आपला योग असतो संसाराशी आणि देहाशी, अखंड बोलणं देहाचं संसाराचं. मला काय वाटतं, माझं म्हणणं काय आहे, अमक्याचं काय झालं, तमक्याचं काय झालं, म्हणून मागे श्लोक येऊन गेला की उगीच बडबड अवांतर करत बसू नको, राघवाबद्दल बोल. न बोले कदा राघवे वीण काही, राघवाशिवाय काही बोलू नको, चिंतन करू नको. किंबहुना व्यवहारातलं बोलत असतानासुद्धा चिंतन भगवंताचं असावं, व्यवहारात बोलावं काय जे असेल ते काय एवढं मोठा विचार करून बोलायला लागतं असं नाही, किरकोळ गोष्टी असतात. पण आज चिंतन भगवंताचं पाहिजे, अधिष्ठानाकडे लक्ष पाहिजे, आणि मग प्रकृतीच्या अंगाने ज्या काही गोष्टी करायच्या त्या योग्य वेळेला योग्य पद्धतीनं करायच्या. जयाचेन योगे समाधान बाणे, तया लागे हे सर्व चांचल्य दिजे. कुणाला सांगितलं त्याने? मनाला. तया लागी त्या भगवंताला, त्या रामाला. काय कर, हे जे चांचल्य आहे ना, चांचल्य हा मनाचा स्वभाव आहे, त्याला शांत राहताच येत नाही. स्वभाव पालटणं ही गोष्ट फार अवघड आहे, पण प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही. आपणही म्हणतो मला बदलायचं ठरवलेलं आहे मी, पण होत नाही, होत नाही कसं, व्हायलाच पाहिजे. म्हणून मनाला असं म्हटलं आहे, तुला जर शांत पाहिजे, समाधान पाहिजे असेल, तर ज्या योगे समाधानाला तू दुरावला जातोयस, ते जे चांचल्य आहे हे तू त्यालाच अर्पण करून टाक ना. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली असं म्हणतात. प्रत्येकाच्या मनामध्ये विकार असतात, तर ते विकारच मुळी विठ्ठलाला अर्पण करून टाका, आणि ते मन देखील अर्पण करा. भगवंतानी म्हटलंय ना, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसी मय्येव आत ऊर्ध्वम न संशया. माझी तुझं मन, तुझी बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव. आपलं मन किती फिरत आहे, चंद्रापर्यंत जात आहे, मंगळापर्यंत जात आहे, अमेरिकेत जात आहे, कुठं जात आहे, क्षणात. वाऱ्यापेक्षा त्याची गती कशी आहे, क्षणात इथं यावं तर क्षणात अमेरिकेत आहोत, इतकं जलद गतीनं मन जात आहे. आणि त्यामुळे मनाचा स्वभाव असा आहे, स्थिर गोष्टीवर मन कधी राहत नाही, त्याला सारखं चंचल पाहिजे असतं. जसं ते दिवे लावतात ना, रोषणाई करतात तेव्हा, तेव्हा ते दिवे असे चमकते चमकते फिरते फिरते ठेवतात, तिकडे लक्ष लगेच लागतं. हा माणसाचा स्वभाव आहे, तो जर घालवायचा असेल तर हे चांचल्य तू अर्पण करून टाक, स्वतःकडे ठेवू नको. आता अर्पणसुद्धा करायचं ते एकाने दुसऱ्याला अर्पण करून काय उपयोग, तोही चांचलच आहे. मग ज्याच्याजवळ चांचल्य नाही, ज्याच्याजवळ स्थिरता आहे, अखंड स्थैर्य आहे, असा जो भगवंत आहे ना, त्याला तू चांचल्य देऊन टाक. आणि देऊन टाकायचं आहे, पुन्हा आणायचं नाही आहे. एकदा दिलं की दिलं, तात्पुरतं दिलं होतं वगैरे असं नाही. आणि ह्याची सवय आपल्याला ध्यानामध्ये करायची असते. ध्यानामध्ये ते बहिर्मुख फिरणारं मन अंतर्मुख करून त्या विशिष्ट ठिकाणी ठेवायला सांगितलेलं आहे. ते सद्गुरू आपल्याला सांगतात, कपाळावर आज्ञाचक्राच्या ठिकाणी ते मन आत ठेव. ठेवता ठेवता ठेवता हळूहळू त्या मनाला त्याची गोडी लागेल, आणि ते तिथं स्थिर होईल. आणि मग बाहेर जरी मनाचं काम चाललेलं असलं तरी देखील त्याचं इथलं जे स्थैर्य आहे ते सुटणार नाही. त्यामुळे ते तू कर. म्हणते काय म्हणतात, तया लागे हे सर्व चांचल्य दिजे, आणि मना सज्जना राघवा राघवी वस्ती कीजे. म्हणजे तो वस्ती हा शब्द फार महत्त्वाचा आहे. वस्तीच करायची आहे तिथे, क्षेत्र संन्यासी होऊन राहायचं आहे त्या ठिकाणी. गेला आणि आला असं नाही आहे, अखंड त्या ठिकाणी. कुठं आहे बा मन? भगवंताच्या चरणावर. एकतर बहिर्मुख सगुणाची उपासना चाललेली आहे, आणि नाही तर निर्गुण जो आत्माराम आहे त्याच्या ठिकाणी चित्त बसलेलं आहे. असं जर त्या मनाला सवय लागली तर आपल्याला ज्या समाधानाची अपेक्षा आहे, जे पैशाने मिळणार नाही, ऐश्वर्याने मिळणार नाही, सत्तेनं मिळणार नाही, ते ह्याच्यामध्ये मिळू शकेल. म्हणून भगवंताच्या ठिकाणी चांचल्य दे आणि तू समाधानी हो, असं समर्थ सांगतात. जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागे हे सर्व चांचल्य दिजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगी रेवाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांस चर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तांबणात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकं निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। खरं सांगायचं तर 5 वैष्णव ब्राह्मणांचं गर्वहरण झालं होतं। प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचीच परीक्षा पाहायला ते आले होते आणि त्यांची फटफजिती झाली होती। आंधळ्या मुलाला स्वामींनी केवळ दृष्टी दिली नाही तर त्याला क्षणार्धात ज्ञानी पंडित केलं आणि त्या वैष्णव ब्राह्मणांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं। 5ही वैष्णव ब्राह्मण स्वामींपुढे लोळण घेत म्हणू लागले, स्वामी आमच्या अपराधाला क्षमा नाही, परंतु आपण दयासागर आहात। स्वामींनी त्या 5 वैष्णव ब्राह्मणातल्या एका ब्राह्मणाकडे भेदक दृष्टीने पाहिलं तेव्हा तो लटालटा कापू लागला। स्वामी त्याच्यावर गरजले, म्हणाले, आम्ही जात पात मानत नाही, कोणाच्याही घरचं अन्न खातो। माझी परीक्षा पाहायला तुम्ही 5ही जण इथे आलात। तुझी आई इमाम बक्ष नावाच्या मुसलमानाबरोबर शरीर संबंध ठेवून होती। तुझा जन्म इमाम बक्षापासून झालेला आहे हे तुला ठाऊक आहे का? त्या तुझ्या आईच्या हातचं भ्रष्ट अन्न खाऊन तू मोठा झालास आणि माझ्या अन्नग्रहणाची चौकशी करायला अक्कलकोटात आलास। स्वामींच्या तोंडचं सत्य कथन ऐकून तो शर्मेने काळा ठिक्कर पडला। हा वैष्णव ब्राह्मण नाही तर ब्राह्मण आईच्या पोटी जन्माला आलेला मुसलमान आहे हे कळल्यावर इतर 4 ब्राह्मण तर चकितच झाले। आपली इब्रत गेली हे त्या इमाम बक्षाच्या मुलाला कळलं। त्याला वाटू लागलं की ही धरणी या क्षणी दुभंगावी आणि आपण धरणीत गडप व्हावं। त्याने स्वामींच्या पायावर पुन्हा पुन्हा लोळण घेतली, म्हणाला, स्वामी ह्या पतिताला क्षमा करा, प्रायश्चित्त द्या, तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, मला माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवा। ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून दयावंत स्वामी त्याला म्हणाले, गंगा स्नान करा, पाप धुवून टाका आणि भागवत धर्माचं मनपूर्वक आचरण करा। स्वामींचं बोलणं ऐकून 5ही ब्राह्मण खाली वाकले। स्वामींनी त्यांना क्षमा केली आणि ते 5 जण आल्या पावली कर्नाटकात निघून गेले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूया स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताचं नाम ही एक अद्भुत शक्ती आहे, ती आपल्या हृदयात वास्तव्य करते। होतं काय तर खूप लोकांना

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूहस्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: या मालिकेचा आजचा भाग बोरिवली पूर्व मुंबई इथले श्री जगदीश शिवाजी होमकर यांनी आपले वडील श्री शिवाजीराव दयाराम शेठ होमकर यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त स्मरणार्थ प्रायोजित केला।
1: ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 21 ऑगस्ट. सुख स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे, ते जगाकडून मिळत नसतं. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही. याचं कारण असं की सुख बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडून मिळवायचं असतं. आपण आहो तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे. जगाचं अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असतं. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटण दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातलं बटण दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असं कधी झालं आहे का की अमुक एका ठिकाणचं पाणी कमी खारट आहे? तसं जगात कुठेही गेलं तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणं हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरं वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे, ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचं टाळावं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्ट टाळणं प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणं एवढंच काम असतं आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपंच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असं नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचं विचाराने टाळावं आणि चांगल्या गोष्टी शक्त्यानुसार करत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचं चिंतन करावं. असं केल्यानेच सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. आपण स्वतः जगासारखं वागत नाही किंवा भगवंतासारखंही वागत नाही, मग जगाने आपल्यासारखं वागावं असं आपण का म्हणावं? गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे. भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही, म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावं आणि मग समाधानात राहावं. भगवंताचं सदा सर्व काळ स्मरण ठेवावं आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की मग त्याच्या मागोमाग समाधान येतच येतं. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा होय. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: या मालिकेचा आजचा भाग बोरिवली पूर्व मुंबई इथले श्री जगदीश शिवाजी होमकर यांनी आपले वडील श्री शिवाजीराव दयाराम शेठ होमकर यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त स्मरणार्थ प्रायोजित केला.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे अनिल मोहिले यांचं आणि स्वर अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत नारायण यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे.

भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. कविवर्य कुसुमाग्रजांची गीतरचना ऐकूयात. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बागेश्री.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बागेश्री. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरात।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना, संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि मीना जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा।

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 39वा श्लोक आपण पाहणार आहोत. जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. शेवटचा चरण लक्षात ठेवायचा, राघवाच्या ठिकाणी वस्ती करायची. आता हा राघव आहे कसा, तो काय करतो, कशासाठी त्याला धरायचं, वस्ती तिथं आपण कशासाठी करायची. मनुष्य काहीतरी मिळतं आहे असं असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला तयार होत नाही. काहीही करायला सांगितलं तरी तो म्हणाले कशासाठी करायचं आहे, त्याच्यातून प्राप्तव्य काय आहे, असं काही असेल तर. इथं त्यांनी म्हटलं आहे जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे. जया म्हणजे ज्याचं वर्णन. राम हा शब्द अनेक ठिकाणी आला असला तरी त्या ठिकाणी राम म्हणजे भगवंत असा अर्थ घ्यायचा. त्यामुळे म्हणजे जया या भगवंताला वर्णिती वर्णन करतात. कोण करतात? वेद शास्त्रे पुराणे. कारण असं म्हणतात की वेदशास्त्र पुराणं बरीचशी झाली, ती अलीकडे झाली, त्याच्यानंतर रामाचा जन्म आहे. त्यामुळे अनादिकालापासून जे आलेलं आहे त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते भगवंताचं वर्णन आहे. म्हणून वेदांनी जे वर्णन केलं, सगळ्या शास्त्रांनी जे वर्णन केलं, केलं म्हणजे करण्याचा प्रयत्न केला, पण पूर्ण वर्णन करताच येत नाही, तो वर्णनात येत नाही. ज्या ठिकाणी शब्द पोचत नाही असं ते स्वरूप आहे. आणि वर्णन करणार ते आपण शब्दाच्या अंगाने वर्णन करणार. शब्द मायेत आले आणि तो मायेच्या पलीकडे आहे, त्यामुळे या शब्दात त्याचं वर्णन येत नाही. तरी देखील त्यांनी प्रयत्न केला आहे, वेदाने केला, शास्त्राने केला, पुराणाने केला. कथा सांगतात कथाकार, कीर्तनकार अनेक कथा सांगतात, भगवंताचं वर्णन करतात, नाना प्रकाराने करतात. तर ज्याचं वर्णन वेद शास्त्र आणि पुराणं करतात. आणखी काय होतं? जयाचे नि योगे समाधान बाणे. शब्द महत्त्वाचे सगळे. समाधान मिळतं म्हणत नाहीत ते, समाधान बाणतं. मिळणं ही पहिली अवस्था झाली, त्याच्यापुढे ते मुरता मुरता मुरता समाधान बाणलं गेलं की अखंड समाधान लाभतं. मग हे समाधान लाभण्यासाठी काय करायला पाहिजे? जयाचे नि योगे, ज्याच्याशी जीवाचा योग साधला असता, एकरूपता साधली असता, त्या जीवाला समाधान बाणतं. एका क्षणात बाणत नाही ते, करता करता करता हळूहळू हळूहळू मुरत जातं. योग ह्याचा अर्थ युज ह्या धातूपासून आहे, दोन एकत्र येणं. ज्यावेळेला जीव हा शिवरूप होतो, रामरूप होतो, त्या आत्मारामाशी एकरूप होतो, तेव्हा हे समाधान बांधतं. जसं सुखाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाव सुख. तुम्हाला सुख पाहिजे ना, मग जीव आत्मरूप झाला पाहिजे, तरच त्याला सुख मिळेल. मग इथंसुद्धा समाधान मिळायचं असेल तर जयाचे नि योगे. आपला योग असतो संसाराशी आणि देहाशी, अखंड बोलणं देहाचं संसाराचं. मला काय वाटतं, माझं म्हणणं काय आहे, अमक्याचं काय झालं, तमक्याचं काय झालं, म्हणून मागे श्लोक येऊन गेला की उगीच बडबड अवांतर करत बसू नको, राघवाबद्दल बोल. न बोले कदा राघवे वीण काही, राघवाशिवाय काही बोलू नको, चिंतन करू नको. किंबहुना व्यवहारातलं बोलत असतानासुद्धा चिंतन भगवंताचं असावं, व्यवहारात बोलावं काय जे असेल ते काय एवढं मोठा विचार करून बोलायला लागतं असं नाही, किरकोळ गोष्टी असतात. पण आज चिंतन भगवंताचं पाहिजे, अधिष्ठानाकडे लक्ष पाहिजे, आणि मग प्रकृतीच्या अंगाने ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या योग्य वेळेला योग्य पद्धतीनं करायच्या. जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागे हे सर्व चांचल्य दिजे. कुणाला सांगितलं त्याने? मनाला. तया लागी त्या भगवंताला, त्या रामाला. काय कर, हे जे चांचल्य आहे ना, चांचल्य हा मनाचा स्वभाव आहे, त्याला शांत राहताच येत नाही. स्वभाव पालटणं ही गोष्ट फार अवघड आहे, पण प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही. आपणही म्हणतो मला बदलायचं ठरवलेलं आहे मी, पण होत नाही, होत नाही कसं, व्हायलाच पाहिजे. म्हणून मनाला असं म्हटलं आहे, तुला जर शांत पाहिजे, समाधान पाहिजे असेल, तर ज्या योगे समाधानाला तू दुरावला जातोयस, ते जे चांचल्य आहे हे तू त्यालाच अर्पण करून टाक ना. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली असं म्हणतात. प्रत्येकाच्या मनामध्ये विकार असतात, तर ते विकारच मुळी विठ्ठलाला अर्पण करून टाका, आणि ते मन देखील अर्पण करा. भगवंतानी म्हटलंय ना, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसी मय्येव आत ऊर्ध्वम न संशया. माझी तुझं मन, तुझी बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव. आपलं मन किती फिरत आहे, चंद्रापर्यंत जात आहे, मंगळापर्यंत जात आहे, अमेरिकेत जात आहे, कुठं जात आहे, क्षणात. वाऱ्यापेक्षा त्याची गती कशी आहे, क्षणात इथं यावं तर क्षणात अमेरिकेत आहोत, इतकं जलद गतीनं मन जात आहे. आणि त्यामुळे मनाचा स्वभाव असा आहे, स्थिर गोष्टीवर मन कधी राहत नाही, त्याला सारखं चंचल पाहिजे असतं. जसं ते दिवे लावतात ना, रोषणाई करतात तेव्हा ते दिवे असे चमकते चमकते फिरते फिरते ठेवतात, तिकडे लक्ष लगेच लागतं. हा माणसाचा स्वभाव आहे, तो जर घालवायचा असेल तर हे चांचल्य तू अर्पण करून टाक, स्वतःकडे ठेवू नको. आता अर्पणसुद्धा करायचं ते एकाने दुसऱ्याला अर्पण करून काय उपयोग, तोही चांचलच आहे. मग ज्याच्याजवळ चांचल्य नाही, ज्याच्याजवळ स्थिरता आहे, अखंड स्थैर्य आहे, असा जो भगवंत आहे ना, त्याला तू चांचल्य देऊन टाक. आणि देऊन टाकायचं आहे, पुन्हा आणायचं नाही आहे. एकदा दिलं की दिलं, तात्पुरतं दिलं होतं वगैरे असं नाही. आणि ह्याची सवय आपल्याला ध्यानामध्ये करायची असते. ध्यानामध्ये ते बहिर्मुख फिरणारं मन अंतर्मुख करून त्या विशिष्ट ठिकाणी ठेवायला सांगितलेलं आहे. ते सद्गुरू आपल्याला सांगतात, कपाळावर आज्ञाचक्राच्या ठिकाणी ते मन आत ठेव. ठेवता ठेवता ठेवता हळूहळू त्या मनाला त्याची गोडी लागेल, आणि ते तिथं स्थिर होईल. आणि मग बाहेर जरी मनाचं काम चाललेलं असलं तरी देखील त्याचं इथलं जे स्थैर्य आहे ते सुटणार नाही. त्यामुळे ते तू कर. म्हणते काय म्हणतात, तया लागे सर्व चांचल्य दिजे आणि मना सज्जना राघवा राघवी वस्ती कीजे. म्हणजे तो वस्ती हा शब्द फार महत्त्वाचा आहे. वस्तीच करायची आहे तिथे, क्षेत्र संन्यासी होऊन राहायचं आहे त्या ठिकाणी. गेला आणि आला असं नाही आहे, अखंड त्या ठिकाणी. कुठं आहे बा मन? भगवंताच्या चरणावर. एकतर बहिर्मुख सगुणाची उपासना चाललेली आहे, आणि नाही तर निर्गुण जो आत्माराम आहे त्याच्या ठिकाणी चित्त बसलेलं आहे. असं जर त्या मनाला सवय लागली तर आपल्याला ज्या समाधानाची अपेक्षा आहे, जे पैशाने मिळणार नाही, ऐश्वर्याने मिळणार नाही, सत्तेनं मिळणार नाही, ते ह्याच्यामध्ये मिळू शकेल. म्हणून भगवंताच्या ठिकाणी चांचल्य दे आणि तू समाधानी हो, असं समर्थ सांगतात. जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागे हे सर्व चांचल्य दिजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता हिरथाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपाल कृष्ण भगवान की जय. पुण्य जरी उत्कट असेल आणि पाप जरी उत्कट असेल तर त्याचं दोन्हीचं फळ या मृत्यूलोकीच भोगायला मिळणार आहे. मनुष्य स्वतःच्या सुखाकरता सुद्धा कर्म करतो आणि दुसऱ्याला दुःख व्हावं म्हणून सुद्धा कर्म करतो. दुसऱ्याच्या नाशाकरता सुद्धा कर्म करतो. पण शास्त्र असं सांगतं आत्मना प्रतिकूलानि परेशान न समाचरेत. जे आपल्याला प्रतिकूल आहे, आपल्याला अनुकूल नाहीये, आपल्याला सुख देणार नाहीये, ते दुसऱ्या सुद्धा दुसऱ्याकरता सुद्धा करायचं नाही. म्हणून कलियुगामध्ये मनुष्य स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाकडे बघून दुःखी. जेव्हा या अश्वत्थाम्याने पांडवांचा नाश करण्याकरता ठरवलं आणि ते कशाकरिता दुर्योधनाला चांगलं वाटावं, दुर्योधन आपल्यावरती प्रसन्न व्हावा म्हणून या अश्वत्थाम्याने जर काय केलं असेल तर संपूर्ण पांडव निष्पांडवी पृथ्वी करील अशा प्रकारचा पण केला या अश्वत्थाम्याने. आणि अश्वत्थामा संध्याकाळच्या वेळेला जर कुठे गेला असेल तर पांडवांच्या शिबिरामध्ये गेला, ज्या ठिकाणी द्रौपदीची पाच मुलं ही झोपलेली होती. आणि झोपेमध्ये जर काय केलं असेल तर या अश्वत्थामेने बालहत्या केलेली, या पांची पांडवांच्या मुलाला मारून टाकलेले. जेव्हा हे द्रौपदीला कळलं आणि द्रौपदी मोठमोठ्याने विलाप करायला लागलेली, कारण पुत्रवियोगाचं दुःख ही माता जाणते. पुत्रवियोगाचं काय दुःख आहे हे फक्त आईच समजू शकते. मोठ्याने धाय मोकलून रडायला लागली ही द्रौपदी. आणि जेव्हा हे पांडव आलेले त्या ठिकाणी पांडवांनी पाहिल्यानंतर युधिष्ठिर महाराज शांत बसलेले, भीमदादा अत्यंत क्रोधायमान झालेले, अर्जुन अत्यंत क्रोधायमान झालेला आहे. तेव्हा अर्जुन द्रौपदीला म्हणतोय जोपर्यंत अश्वत्थाम्याचा वध करणार नाही तोपर्यंत मी हस्तिनापुरामध्ये प्रवेश करणार नाही. तेव्हा भीम आणि अर्जुन जर कुठे गेले असतील तर अश्वत्थाम्याच्या शोधार्थ गेलेले. आणि अश्वत्थामा नर्मदेच्या तीरावरती भ्रमण करत होता तेव्हा या अश्वत्थाम्याला पकडलेले आणि अश्वत्थाम्याला घेऊन द्रौपदीच्या समोर आणलेले. द्रौपदीच्या समोर आणल्यानंतर या अर्जुनाने जे काय केलं असेल तर स्वतःजवळचं खड्ग काढलेले आणि अश्वत्थाम्याचा वध करणार तेव्हा द्रौपदीने या अर्जुनाचा हात धरलेला आहे आणि सांगितलं आत्मना प्रतिकूलानि परेशान न समाचरेत. जे आपल्याला प्रतिकूल आहे ते दुसऱ्याकरता करायचं नाही बाबा. कारण पुत्रवियोगाचं दुःख काय आहे ते मी आज जाणते. तेव्हा या अश्वत्थामाला मारू नकोस, कारण त्याची आई आता वृद्ध आहे आणि त्याच्या आईला एकटाच मुलगा आहे हा द्रोणाचार्य, तेव्हाच गेलेले. तेव्हा मी पुत्रवियोगाचं दुःख भोगते, पण माता कृपेला पुत्रवियोगाचं दुःख होऊ नये म्हणून तू काय याला मारू नकोस म्हणून सांगितलं. आत्मना प्रतिकूल आणि जे स्वतःला प्रतिकूल आहे ते दुसऱ्यांच्या करता करायचं नाही. तेव्हा अर्जुनाने या अश्वत्थामाला सोडून दिलेले, त्या अश्वत्थामाला अर्धमुंडन केलेलं आहे, त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेतलेला आहे आणि त्याचा त्याला गावाच्या बाहेर हस्तिनापुराच्या बाहेर हाकलून दिलेले. ब्राह्मणाचा अपमान म्हणजे ब्राह्मणाचा वध आहे, म्हणून कधीही ब्राह्मणाचा अपमान हातून होऊ द्यायचा नाही. होता होईल तेवढं दोन हात आणि एक मस्तक ब्राह्मणांच्या समोर जोडायचं असेल तर दक्षिणा द्यायची, नाही तर ब्राह्मणाचा अपमान कधी करायचा नाही. ब्राह्मणाचा अपमान त्याची हत्या केल्याप्रमाणे या अश्वत्थामाचं अपमान केलेलं आहे आणि अश्वत्थामाला हस्तिनापुराच्या बाहेर हाकलून दिलेले. तेव्हा कर्म सुद्धा करायचे कशाकरता करायचे, किंवा दुसऱ्याच्या नाशाकरता कर्म करायचं नाही. कर्म हे परमेश्वरार्पण असलं पाहिजे. उद्धवानी अनेक प्रकारचा उपदेश जो भगवंताच्या कडून श्रवण केलेला होता तो मैत्री ऋषींच्या जवळ मांडलेला आहे. इकडे भगवंताने विचार केला, संपूर्ण यादव हे आता नष्ट झालेले आहेत. यादव अत्यंत उन्मत्त होते आणि या उन्मत्तेमुळे या यादवांच्या हातून जो अपमान घडलेला होता त्याचं कर्म त्यांच्या कर्माचं प्रायश्चित्त त्यांना मिळालेलं आहे. संपूर्ण यादव कुळ नष्ट झालेले. यादव किती उन्मत्त होते हे आपल्याला कलियुगात सुद्धा पाहायला मिळतं. या यादवांच्या वंशामध्ये मला वाटतं काही जिवंत होते म्हणून अजून मंत्रिमंडळ सुद्धा काम करायला लागली होती. तेव्हा भगवंताने विचार केला की आता आपला अवतार कार्य संपवायला पाहिजे. बघा प्रारब्ध भगवंताला सुद्धा चुकलेलं नाही. ज्याचा पुत्र जगन्निवास असता तयाचे पदी शृंखला, ज्याचा पुत्र जगन्निवास असता का प्राण शोके दिला, ज्याचा मित्र जगन्निवास असता तो का विराटा घरी, तस्मात प्राक्तनये समर्थ बलवान लल्लाट रेषा खरी. प्रभू रामचंद्र या त्रैलोक्याचे स्वामी, पण रामचंद्राच्या पित्यांना अंतकाळी पुत्रवियोगाच्या दुःखामुळे प्राण सोडावा लागलाय. ज्याचा पुत्र जगन्निवास आहे, ज्याचा पुत्र जगन्नियंत आहे, अशा वसुदेवाच्या पायामध्ये बिड्या पडलेल्या आहेत. ज्याचा मित्र हा जगन्नियंत आहे, ज्याचा मित्र स्वतः भगवान कृष्ण आहेत, त्या अर्जुनाला सुद्धा विराटाच्या घरी काम करावं लागलं. तेव्हा प्राक्तन हे अत्यंत बलवत्तर असतं बाबा. कपाळावरचे जे लिहिलेलं आहे, आपल्या भाग्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते भोगावंच लागणार आहे. अवश्य मी भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम. तेव्हा भगवंतानी अंतकाळी जर काही केलं असेल तर भगवान चतुर्भुज नारायणाचं स्मरण केलेलं आहे. सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहे क्षणम सहार वक्ष स्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजम. विष्णूंचं स्मरण केल्याबरोबर विष्णूंचं विमान आलेले त्या ठिकाणी आणि भगवान त्या विमानामध्ये आरूढ होऊन वैकुंठधामाला गेलेले. भगवंताला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलेले. प्रारब्धाची गती अत्यंत विलक्षण आहे. त्रैलोक्याचे स्वामी पण त्यांचा मृत्यू सुद्धा एका भिल्लाच्या हातून होता. पौलस्त्य कथमन्यदार हरणे दोषन्न विज्ञातवान रामेणापि कथन्न हेम हरिणस्यासंभो लक्षितः अक्षयश्चापि युधिष्ठिरेण सहसा प्राप्तो हरनर्थ कथम तस्मात् प्राक्तनये समर्थ बनवान. काय प्रारब्ध हे अत्यंत विलक्षण आहे हे सांगितले. बा पौलस्त्य कथमन्यदार हरणे, पुलस्त्य ऋषींचा मुलगा हा रावण, या रावणाने संहितेवरती पद केलेली, अत्यंत विद्वान असणारा हा रावण, त्या रावणाला कसं कळलेलं की बा दुसऱ्याची स्त्री आपण हरण करावी का. पौलस्त्य कथमन्यदार हरणे दोषन्न विज्ञातवान. बाबा कुठल्याही पतिवृत्ती स्त्रीचं हरण करू नये, कुठल्याही पतिवृत्ती स्त्रीवरती हात घालू नये हे अत्यंत विद्वान असणाऱ्या रावणाला सुद्धा कसं काय कळलं नाही. एवढे रामराया बुद्धिमान आहेत, रामरायांचा शिष्य एवढा विद्यमान, मारुतीराय एवढे बुद्धिमान असतील तर रामराया किती बुद्धिमान असतील, पण त्या रामाला सुद्धा कसं कळलं नाही की सूर्याचं हरिण असू शकतं. सत्यप्रतिज्ञा असणारा युधिष्ठिर संपूर्ण हस्तिनापुराचं राज्य करतोय. त्या युधिष्ठिराला कसं कळलं नाही की आपण विद्युत खेळावं म्हणून जुगार खेळावी हे या युधिष्ठिराला सुद्धा कसं कळलं नाही. तेव्हा प्राक्तन हे कोणी बदलू शकत नाही आणि केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त हे भोगावंच लागतं. भगवंताला सुद्धा ते भोगावं लागलेले आणि भगवंताला नारायणाचं जे विमान आलेले स्वतः भगवान वैकुंठधामाला गेलेले. तेव्हा या उद्धवानी जाता जाता भगवंताला मागणं मागितलेले, भगवंता काही जर देणार असेल तर माझ्या आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझ्या पाहे पांडुरंगा. अविस्मृती कृष्ण पदारविंदयो हो क्षिणोत्य भद्राणि शमंतनोति च सत्वस्य शुद्धिं परमात्म भक्तिं ज्ञानंच वैराग्य विराग युक्तम. भगवंता काही जर द्यायचं असेल तर तुझी अविस्मृती घडू दे बाबा, कायम तुझं स्मरण माझ्या मनामध्ये राहिलं पाहिजे. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रतिपरी सुखाचे अवसरी समर्थांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. लोक काय म्हणतील, काय लोक काय करतील, समाज असा आहे आडवावर बसून त्यांनी चालू येणार नाही. तेव्हा समाजाकडे बघायचं नाही, आपल्या आपल्या मनामध्ये मुखामध्ये कायम नामस्मरण असलं पाहिजे. उद्धव म्हणतोय अविस्मृती कृष्णपदारविंद यो हो, भगवंता माझ्या मनामध्ये कायम तुझं स्मरण असू दे. कारण तुझं स्मरण काय करणार आहे, क्षिणोती अभद्राणी आणि शमंतनोतीच, माझं अमंगल नष्ट करून मला शुभ संकेत देणार आहे तुझं नामस्मरण. आणि तुझ्या नामस्मरणामुळे अंतकाळी ज्ञान होणार आहे, ज्या ज्ञानामुळे समस्त कर्मांचा लय होणार आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कृते जन. तेव्हा उद्धवानी भगवंताला मागणं मागितलेले, ते मैत्री ऋषींच्या समोर मागितलेले. उद्धवानी नमस्कार केलेला आहे आणि उद्धव पुढे बद्रिकाश्रमाला निघालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात काय, तरी माझ्या दैवा पार नाही वा अशा संत महात्म्यांची सेवा माझ्या हातून घडावी. या संत महात्म्याच्या सेवेने काय होईल, माझं जीवन उद्धरून जाईल. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तेव्हा संत सज्जनांची संगती आपल्या हातून घडावी आणि भगवंताला जे मागणं उद्धवाने मागितलेले तेच आपण मागणं भगवंताच्या चरणी मागायचे. कारण भगवंता हा तुझ्या कृपेमुळे हा पंचभौतिक देह मिळालेला आहे. माझे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि मन हे कायम तुझ्या चरणाशी तल्लीन राहिलं पाहिजे. माझ्या हातांचा उपयोग जर काय व्हायचे असेल तर तुझ्या पूजेकरता माझ्या हातांचा उपयोग, माझ्या पायांचा उपयोग तुझ्या मंदिराकडे जाण्याकरता व्हावा, माझ्या मनाचा उपयोग तुझ्या नामस्मरणाचं स्मरण करण्याकरता व्हावा आणि माझ्या शरीराचा उपयोग तुझ्या चरणकमलावरती नतमस्तक होण्याकरता व्हावा. तेव्हा तुकाराम महाराज सगळ्यांना म्हणतात बाबा ह्या कलियुगामध्ये आयुष्य फार कमी आहे. स्वल्पन तथा आयुर बहवश्च विघ्न, हा आयुष्य थोडं आणि विघ्न जास्त आहे. म्हणून मनुष्यानी जन्माला आल्यापासून अंतकाळपर्यंत काय करायचं असेल तर परमेश्वराचं नामस्मरण करायचं. कारण अंतकाळी जो वायू येत असतो, जो ताप येतो, तो त्या तापानुसार परमेश्वराचं नामस्मरण मुखातून होईल की नाही काय सांगता येत नाही. तेव्हा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परमेश्वराचं नामस्मरण याच्यासाठी करायचंय, प्रत्येक वेळात मनावरती संस्कार करायचे. बघा पाण्याचा थेंब त्या दगडावर पडून पडून त्या दगडावर सुद्धा छिद्र पडतं. मनावरती कायम संस्कार करायचा, संस्क्रियते मनहा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात आता इथून पुढे जे आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते जाऊ द्या, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा. आजपर्यंत जे झालं ते झालं, पण इथून तरी पुढे बाबा आता आयुष्याचा नाश करू नका. कारण आयुष्य हे कसं आहे, अत्यंत अनमोल आहे, अत्यंत दुर्लभ असणारा हा नरजन्म आहे. या नरजन्मामध्ये परमेश्वराचं नामस्मरण मुखातून निघायचे आणि ज्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये सगळ्यांनी मुक्तता वाढवायची. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्मपुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

या मालिकेचा आजचा भाग बोरिवली पूर्व मुंबई इथले श्री जगदीश शिवाजी होमकर यांनी आपले वडील श्री शिवाजीराव दयाराम शेठ होमकर यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त स्मरणार्थ प्रायोजित केला.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। खरं सांगायचं तर पाच वैष्णव ब्राह्मणांचं गर्वहरण झालं होतं। प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचीच परीक्षा पाहायला ते आले होते आणि त्यांची फटफजिती झाली होती। आंधळ्या मुलाला स्वामींनी केवळ दृष्टी दिली नाही तर त्याला क्षणार्धात ज्ञानी पंडित केलं आणि त्या वैष्णव ब्राह्मणांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं। पाचही वैष्णव ब्राह्मण स्वामींपुढे लोळण घेत म्हणू लागले, स्वामी आमच्या अपराधाला क्षमा नाही, परंतु आपण दयासागर आहात। स्वामींनी त्या पाच वैष्णव ब्राह्मणातल्या एका ब्राह्मणाकडे भेदक दृष्टीने पाहिलं तेव्हा तो लटालटा कापू लागला। स्वामी त्याच्यावर गरजले, म्हणाले, आम्ही जात पात मानत नाही, कोणाच्याही घरचं अन्न खातो। माझी परीक्षा पाहायला तुम्ही पाचही जण इथे आलात। तुझी आई इमाम बख्श नावाच्या मुसलमानाबरोबर शरीर संबंध ठेवून होती। तुझा जन्म इमाम बख्शापासून झालेला आहे हे तुला ठाऊक आहे का? त्या तुझ्या आईच्या हातचं भ्रष्ट अन्न खाऊन तू मोठा झालास आणि माझ्या अन्नग्रहणाची चौकशी करायला अक्कलकोटात आलास। स्वामींच्या तोंडचं सत्य कथन ऐकून तो शर्मेने काळा ठिक्कर पडला। हा वैष्णव ब्राह्मण नाही तर ब्राह्मण आईच्या पोटी जन्माला आलेला मुसलमान आहे हे कळल्यावर इतर चार ब्राह्मण तर चकितच झाले। आपली इब्रत गेली हे त्या इमाम बख्शाच्या मुलाला कळलं। त्याला वाटू लागलं की ही धरणी या क्षणी दुभंगावी आणि आपण धरणीत गडप व्हावं। त्याने स्वामींच्या पायावर पुन्हा पुन्हा लोळण घेतली, म्हणाला, स्वामी ह्या पतिताला क्षमा करा, प्रायश्चित्त द्या। तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, मला माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवा। ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून दयावंत स्वामी त्याला म्हणाले, गंगा स्नान करा, पाप धुवून टाका आणि भागवत धर्माचं मनपूर्वक आचरण करा। स्वामींचं बोलणं ऐकून पाचही ब्राह्मण खाली वाकले। स्वामींनी त्यांना क्षमा केली आणि ते पाच जण आल्यापावली कर्नाटकात निघून गेले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूया स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताचं नाम ही एक अद्भुत शक्ती आहे। ती आपल्या हृदयात वास्तव्य करते। होतं काय तर खूप लोकांना आपल्यापाशी ही अद्भुत शक्ती आहे हे ठाऊकच नाही, त्यामुळे ते नामस्मरण करीत नाहीत आणि ही अद्भुत शक्ती गमावून बसतात। वास्तविक नामाला अजिबात कष्ट नाहीत। काम करीत असताना सुद्धा नाम घेता येतं। काळ आणि वेळ याचं नामाला बंधन नाही, परंतु ही जाणच खूपशा लोकांना नसते। प्रपंचात स्मरण होऊन भ्रामक आयुष्य जगत राहण्यात सर्वजण वेळ घालवतात, परंतु हृदयातल्या नामाला चुकून सुद्धा आठवत नाहीत की हाक मारत नाहीत। मला सांगा, त्यांना शाश्वत सुख कसं मिळणार?

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम